जित जम हे राजा पंडो ही पंड उपजै बंडे बाज न कोए नानक पंडे बाहरा एको सच्चा सोए जित मुख सदा सलाही है भागा रतीचार नानक ते मुख उजले तित सच्चे दरबार पौड़ी सबको